ताबिनिंगबा मणिपुरी फिल्मी खुडोल ताबिरे आकाशवाणी इम्फाल हौजिक निमिदांगी पुंग तरा मखाई तारे ngasigi kangla channel gi thorum paring loi sinjanaba gi pungja yorble haiyang langban gi thanin thangjenamit september gi tang kuntaruk ayuki pung manga makhai taba matamda channel sigi thorum paring medium wave meter sohumni phu dasmik ama kilohertz ani pan marphuni thoida sanduk jagani ngasigi oinadi thorum tabiri bisingdagi kainaya thangni jari pinabirasi jai hind

0: अच्छे हम अकेले
1: चांद साथ ले ले,
0: अच्छे हम अकेले
1: चांद कदम भी चल न सकोगे समझे
0: हाँ सम